0: काय लगेच काय?
1: अरे लगेच लगेच सत्यसाईंच्या दर्शनाला जायचं निजायचं आनंद पोटात माझ्या.
0: काय रे कुठं पडती लगे काय?
1: अरे तिकडेच जाय.